आकाशवाणी पुणे मंजुषा गायधनी प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। मिशन दृष्टी हे भारताच्या अंतराळ प्रवासातील एक महत्वपूर्ण यश असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन। पश्चिम बंगाल तामिळनाडू केरळम आसाम आणि पुद्दुचेरी विधानसभा निवडणुकांची आज मतमोजणी। नसरापूर अत्याचार आणि हत्या प्रकरणात विशेष तपास पथकाची नेमणूक। रायगड जिल्ह्यात दरडप्रवण गावांच्या संख्येत वाढ आणि पुणे विमानतळावर 1,17,00,000 रुपये किमतीचा अंमली पदार्थ जप्त। आता सविस्तर बातम्या। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गॅलॅक्स आयचं मिशन दृष्टी भारताच्या अंतराळ प्रवासातील एक महत्वपूर्ण यश असल्याचं म्हटलं आहे। ऑप्टोसार हा जगातील पहिला उपग्रह आणि भारतातील खासगी क्षेत्राद्वारे निर्मित आतापर्यंतचा सर्वात मोठा उपग्रह आहे। त्याचं यशस्वी प्रक्षेपण हे नाविन्यपूर्ण संशोधन आणि राष्ट्रनिर्मितीप्रती असलेल्या युवा वर्गाच्या ध्येयनिष्ठेचा एक ज्वलंत पुरावा असल्याचं मोदी यांनी समाज माध्यमावरील एका संदेशात म्हटलं आहे। बंगळुरूच्या गॅलॅक्स आय या स्टार्टअपनं तयार केलेल्या मिशन दृष्टी या उपग्रहाचं काल कॅलिफोर्नियातून प्रक्षेपण करण्यात आलं। 190 किलो वजनाचा मिशन दृष्टी हा खासगी भारतीय कंपनीनं बनवलेला सर्वात मोठा तसंच इलेक्ट्रो ऑप्टिकल आणि सिंथेटिक अपर्चर रडार सेन्सर्स या दोन गोष्टींचं एकत्रीकरण करणारा हा जगातला पहिला ऑप्टोसार उपग्रह आहे। त्याच्याद्वारे ऑप्टिकल आणि रडार दोन्ही प्रकारे इमेजिंग होऊ शकतं। ढगांच्या पलीकडे आणि रात्री अंधारातही हा उपग्रह स्पष्ट छायाचित्र घेऊ शकतो। पश्चिम बंगाल केरळ तामिळनाडू आसाम आणि केंद्रशासित प्रदेश पुद्दुचेरीमध्ये पार पडलेल्या विधानसभा निवडणुकांसाठीच्या मतांची मोजणी आज होणार आहे। आसाममधील सर्व 126 जागा केरळमधील 140 जागा आणि पुद्दुचेरीमधील 30 जागांसाठी मतदान 9 एप्रिलला झालं होतं। तामिळनाडूतील 234 विधानसभा मतदारसंघ आणि पश्चिम बंगालमधील 293 विधानसभा जागांसाठी मतांची मोजणीही आजच होणार असून संध्याकाळपर्यंत सविस्तर निकाल हाती येतील। राज्यातील बारामती आणि राहुरी विधानसभा मतदारसंघांच्या पोटनिवडणुकीची मतमोजणीही आज होणार आहे। नसरापूर इथल्या बालिका अत्याचार आणि हत्या प्रकरणाचा तपास आता अत्यंत वेगानं आणि सखोल पद्धतीनं करण्यासाठी पुणे जिल्हा पोलीस अधीक्षकांनी विशेष तपास पथकाची घोषणा केली आहे। या पथकात पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप सिंगील यांच्या मार्गदर्शनाखाली 6 पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश आहे। तपासात कोणत्याही त्रुटी राहू नयेत आणि पीडितेला लवकरात लवकर न्याय मिळावा या उद्देशानं हे पथक काम करेल। या प्रकरणाची राष्ट्रीय महिला आयोगानं स्वतःहून दखल घेतली असून आयोगानं या घृणास्पद गुन्ह्याचा तीव्र शब्दात निषेध केला आहे। महाराष्ट्र राज्य बालहक्क संरक्षण आयोगानं देखील या घटनेची गंभीर दखल घेतली आहे। नसरापूर इथल्या बालिकेवरचा अत्याचार आणि हत्या ही गंभीर घटना असून नागरिकांचा रोष साहजिक आहे, मात्र या आरोपीला कठोर शिक्षा होईल याची काळजी राज्य सरकार घेत असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं। ते काल नागपूर इथं वार्ताहरांशी बोलत होते। दरम्यान विधान परिषदेच्या उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे यांनी पुण्यातील पीडित मुलीच्या घरी जाऊन कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली। कुटुंबीय आणि स्थानिक नागरिकांनी आरोपीला तातडीनं कठोर शिक्षा देण्याची मागणी केली असून यासाठी वरिष्ठ सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्याकडे पाठपुरावा सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली। केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं लहान मुलांमधल्या मधुमेहाबाबत काल एक सर्वसमावेशक मार्गदर्शक दस्तऐवज जारी केला। सार्वजनिक आरोग्य सेवा वितरणातील सर्वोत्तम कार्यपद्धतींवरील राष्ट्रीय शिखर परिषदेत हा दस्तऐवज प्रकाशित करण्यात आला। लहान मुलांच्या मधुमेहावरील उपचाराचा सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेत समावेश करणाऱ्या निवडक देशांमध्ये आता भारताचा समावेश झाला आहे। या नव्या मार्गदर्शक तत्वानुसार बाळ जन्मल्यापासून ते 18 वर्षांपर्यंतच्या मुलांची सार्वजनिक आणि शालेय पातळीवर तपासणी केली जाणार आहे। हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे।

0: विदर्भ, मराठवाडा, तेलंगण आणि आंध्र प्रदेशला एका सूत्रात बांधणाऱ्या तिरुपती अकोला तिरुपती या साप्ताहिक एक्सप्रेसचा शुभारंभ करण्यात आला आहे. खासदार अनुप धोत्रे यांच्या हस्ते अकोला स्थानकावरून या एक्सप्रेसला काल हिरवा झेंडा दाखवण्यात आला. ही रेल्वे दर आठवड्यातील रविवारी 8:10 धावणार असून अकोला, वाशिम, हिंगोली, पूर्णा, नांदेड, निजामाबाद आणि सिकंदराबाद मार्गे थेट तिरुपती गाठेल. यानिमित्त बोलताना खासदार धोत्रे म्हणाले,
1: अकोला जंक्शन भविष्यामध्ये अत्यंत महत्वाचा जंक्शन हा होणार आहे. सध्याही अकोला स्टेशनवर जे पॅसेंजर्स आहे यांची संख्या जवळपास दिवसाला 20,000 ते 25,000 असते. येत्या काळामध्ये गतिशक्ती टर्मिनलच्या माध्यमातून उद्योगालाही एक मोठी चालना भविष्यामध्ये मिळणार आहे. समृद्धी महामार्गाला जोडणारा हा ट्रॅक आहे आणि विशेष महत्व नॉर्थ साऊथ कनेक्टिव्हिटी असेल, ईस्ट ते वेस्ट कनेक्टिव्हिटी असेल याकरिता अत्यंत महत्वाचा हा टर्मिनल आहे.
0: अनियंत्रित माती आणि मुरुम उत्खनन, मोठ्या प्रमाणात वृक्षतोड, विकासाच्या नावाखाली सुरू असलेली डोंगर फोडण्याची कामं, यामुळे रायगड जिल्ह्यातील 392 गावांवर दरड कोसळण्याचा धोका निर्माण झाला आहे. याविषयी आमच्या प्रतिनिधीनं पाठवलेला हा वृत्तांत.
2: पावसाळा आला की रायगड जिल्ह्याला हमखास दरडी कोसळणे, समुद्राला येणारी उधाणं आणि महापूर अशा तिहेरी संकटांना तोंड द्यावे लागते. या नैसर्गिक संकटांना तोंड देणाऱ्या गावांची संख्या 673 आसपास आहे. यातील चिंताजनक बाब म्हणजे ही संख्या उत्तरोत्तर वाढत आहे. ही बाब सरकारी आकडेवारीवरून स्पष्ट दिसते. अनियंत्रित माती, मुरुम, दगड उत्खनन, बेसुमार वृक्षतोड आणि विकासाच्या नावा

0: खाली डोंगर कापण्याची सुरू असलेली काम ही त्याची कारण आहेत. रायगड जिल्ह्यात सावित्री, कुंडलिका, गाढी, आंबा, पाताळगंगा अशा प्रमुख नद्या असून या नद्यांना येणाऱ्या महापुरामुळे 136 गावांना धोका पोहोचतो. तसेच समुद्राची पातळी वाढत असून 145 गावांना उधाणाचा धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे पावसाळा आला की अनेक गावांची झोप उडते. सरकार या काळात काही उपाययोजना करते, मात्र निसर्गाच्या प्रकोपामुळे त्या अपुऱ्या ठरतात. शोभना देशमुख, आकाशवाणी बातम्यांसाठी अलिबाग, रायगड.
1: पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर सीमाशुल्क विभागानं केलेल्या कारवाईत मोठ्या प्रमाणावर अंमली पदार्थ जप्त करण्यात आले असून या प्रकरणी 2 जणांना अटक करण्यात आली आहे. बँकॉकहून पुण्यात आलेल्या एका प्रवाशाच्या सामानातून 3 किलो 348 ग्रॅम हायड्रोपोनिक गांजा जप्त करण्यात आला. बेकायदेशीर बाजारातील त्याची अंदाजे किंमत 1,17,00,000 रुपये आहे. बँकॉकहून पुण्यात येणाऱ्या एका प्रवाशाबाबत संशय आल्यानंतर त्याच्या सामानाची तपासणी केल्यावर 6 पारदर्शक पाकिटांमध्ये हा अंमली पदार्थ लपवल्याचं उघडकीस आलं. आर्थिक दुर्बल घटकांसाठी म्हाडाला जागा द्यावी लागू नये म्हणून भूखंडाचे तुकडे करून लेआउट केल्याप्रकरणी नाशिक पोलिसांनी काल नायब तहसीलदार नितीन पाटील यांना अटक केली. त्यांना 3 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. 49 लेआउट म्हणजेच अभिन्यासापैकी 21 प्रकरणात फेरफार नोंदी करण्याचे आदेश नितीन पाटील यांनी दिले होते. या प्रकरणात नाशिक पोलिसांनी 194 भूखंड मालक, विकासक आणि त्यांचे भागीदार यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. नंदुरबार जिल्ह्यातील गुन्हेगारीचा कल पाहता समाजाभिमुख पोलिसिंग राबवण्याचा मानस नंदुरबारच्या नवनियुक्त पोलीस अधीक्षक अश्विनी सानप यांनी व्यक्त केला आहे. जिल्ह्याला लाभलेल्या त्या दुसऱ्या महिला पोलीस अधीक्षक आहेत. रत्नागिरी सायक्लिस्ट क्लबनं काल रत्नागिरी शहरात आयोजित केलेल्या किड्स सायक्लोथॉनमध्ये 500 अधिक मुलांनी सहभाग घेतला. 10 आणि 5 किलोमीटर प्रकारात सुपर हिरो ऑन सायकल अशी या सायक्लेथॉनची संकल्पना होती. महिला आणि बालविकास विभागाच्या माध्यमातून या सायक्लेथॉनमध्ये बेटी बचाव बेटी पढाओ हा संदेश प्रभावीपणे प्रसारित करण्यात आला. हवामान. मराठवाड्यात काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. अन्य जिल्ह्यांमध्ये आकाश निरभ्र राहण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. मिशन दृष्टी हे भारताच्या अंतराळ प्रवासातील एक महत्वपूर्ण यश असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळम, आसाम आणि पुदुच्चेरी विधानसभा निवडणुकांची आज मतमोजणी. नसरापूर अत्याचार आणि हत्या प्रकरणात विशेष तपास पथकाची नेमणूक. रायगड जिल्ह्यात दरडप्रवण गावांच्या संख्येत वाढ आणि पुणे विमानतळावर 1,17,00,000 रुपये किमतीचा अंमली पदार्थ जप्त. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: Now let me tell you about another actress today. It's her birth anniversary, Audrey Hepburn. Now recognized as film and fashion star, she was inducted into the International Best Dressed Hall of Fame and one of only a few entertainers who have won competitive Academy, Emmy, Grammy and Tony Awards. We'll listen now to her dialogue.
1: Oh, but Paris isn't for changing planes, it's for changing your outlook. For throwing open the windows and letting in la vie en rose.
2: आज जन्मदिन है उर्मिला कोठारे का. उनका जन्म नाम कनेतकर है. उनका जन्म 4 मई 1986 को पुणे महाराष्ट्र में हुआ है. वे एक भारतीय अभिनेत्री और नर्तकी हैं जो मुख्य रूप से मराठी फिल्मों, टेलीविज़न और थिएटर में काम करती हैं. आइए सुनते हैं उनकी फिल्म का संवाद.
3: माझ्या लग्नाची बोलणी करायला लोक आले आहेत घरी, पण मी पळून आले. आता बाबा शोधत असतील मला. जिनावरून खाली उतरत होते ना तेव्हा सुरमा काकीनी पाहिलं. मोन्या दादा मागन धावत होता पण मी नाही सापडले त्याच्या हाताला. आता बाबांकडे जाऊन चुगली करत असेल.
4: दरवेळेला तू असंच करते ना, मला भीती वाटते गो.
3: घ्यायचं काय त्याच्या.
0: Listeners, today it's also Jackie Jackson's birthday of the Jackson 5, well, the eldest of the Jackson 5, the Jackson brothers. As a golden oldies, we are actually wishing him a happy birthday today. And he was inducted, let me tell you, into the Rock and Roll Hall of Fame in 1997. Let's listen to one of his very upbeat tracks by Jackson 5. Listen in.

0: एफएम गोल्ड, खरा सोना।
1: रसिकहो नमस्कार, 100.1 मेगाहर्ट्ज आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे आमची एफएम गोल्ड प्रसारण वाहिनी आणि आपल्या या मनस्पर्शी कार्यक्रमात मी माधुरी रावराणी आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते। कार्यक्रमाची सुरुवात करूया या गीतानं।

आपल्या कार्यक्रमाची सुरुवात आता या गीतानं झाली आहे. श्रीराम जय राम जय जय राम, मनोहर सांबरे यांचं गीत आणि स्वर आहे अरुण दाते यांचा. आता अरुण दाते यांचा स्वर म्हटल्यानंतर आपल्याला अरुण दाते यांची अशी कितीतरी गाणी आठवतात, नाही का? मग या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे, भातुकलीच्या खेळामधली भेट तुझी माझी स्मरते आणि शुक्रतारासारखं गीत, अशी अनेक गाणी आपल्याला आठवत आहेत. पण आज का बरं आठवत आहेत? याचं कारण असं आहे, कारण आज अरुण दाते, अरविंद दाते यांचा आज जन्मदिवस आहे. आपण अरुण दाते यांच्यावरनं याच्या आधी बरेच कार्यक्रम केलेले आहेत, पण मग तरीसुद्धा जेव्हा हे असे विशेष दिवस येतात तेव्हा मग त्यांच्याविषयी बोलणं, त्यांची गाणी, त्यांचे किस्से या गोष्टींशिवाय आपल्याला पुढे जाताच येत नाही ना. आणि आमचे श्रोतेसुद्धा या गोष्टीचा आग्रह धरत असतात की आपण काहीतरी बोलावं, गाणी लावावीत, आणि तोच आमचासुद्धा प्रयत्न असतो. अरुण दाते म्हटल्यानंतर ज्या गाण्यांची मी आपल्याला यादी सांगितली ती सगळी आहेतच, पण त्याच्याबरोबरीनं त्यांचं जे कुटुंब होतं, म्हणजे त्यांचा इंदोरपासून मुंबईपर्यंतचा प्रवास आणि त्यानंतर मग शिक्षण असेल, टेक्सटाईल इंजिनियर म्हणून केलेलं काम असेल, आणि त्याच्याबरोबरीनं त्यांनी संगीतामध्ये, भावगीत गायनामध्ये जे योगदान दिलेलं आहे, जी गाणी गायली आहेत, ती आजही आणि याच्यानंतरही रसिक हो अजरामर राहणार आहेत. आज आपण याच काही गीतांविषयी बोलणार आहोत. म्हणजे आत्ताचं जे गीत आपण ऐकलं ते सुद्धा असंच की अरुण दाते सगळ्या प्रकारची भावगीतं गातात, पण भक्तिगीतं किंवा भजनं गात नाहीत. वास्तविक भजन गाण्याच्या काही विरोधात ते नव्हते, पण योगायोगानं त्यांना भावगीतं मिळाली आणि तीच गात ते राहिले. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे ती सगळी गाणी लोकप्रियसुद्धा होत राहिली. आणि मग अरुण दाते यांनी यशवंत देवांना विनंती केली की देवसाहेब एखादं भजन किंवा भक्तिगीत माझ्यासाठी करानं. आणि हे अप्रतिम गीत जे आत्ता आपण ऐकलं ते खास अरुण दाते यांच्यासाठी करण्यात आलं, लिहिण्यात आलं, संगीतबद्ध करण्यात आलं, आणि आपण नेहमी ते गाणं ऐकत असतो रसिक हो. खरं तर याच्यानंतरसुद्धा पुलंसोबतची एक आठवण आहे की भावगीतं सगळी संपली का, त्याने विचारलं की अरे तू भक्तिगीत काय करतो आहेस? बाई एक भक्तिगीत करतोय म्हणून सांगितलं, भावगीतं संपली वाटतं सगळी असं त्याने विचारलं. तर ते म्हणाले नाही नाही की असं असं माझ्याविषयी म्हणतायत. तर ते म्हणे की अरे टीकाकारांकडे तू काय लक्ष देतोस? आणि मग त्यानंतर केलेलं विश्लेषण आहे ते की आत्ता इथे मी आपल्या ऑन एअर कार्यक्रमात नाही घेता येणार, कारण वेगळाच असा छान वार्तालाप आहे तो. पण आपण यानंतर मात्र जे गाणं ऐकणार आहोत ते सुद्धा तितकंच लोकप्रिय असं हे गाणं आहे.

तुम्ही जर अरुण दाते यांची पुस्तकं वाचली, त्यांनी स्वतः लिहिलेलं किंवा त्यांच्याविषयीची जी पुस्तकं आहेत त्याच्याविषयी जर वाचलं ना, तर त्याच्यामध्ये तुम्हाला त्यांच्या वडिलांचा आवर्जून उल्लेख आपल्याला दिसतो. रामूभैया दाते इंदौरचे आणि ते स्वतः IAS होते. उदार, दिलदार, गाण्याचं शौकीन असं व्यक्तिमत्व. आणि त्यांच्या घरामध्ये ज्या मैफिली होत होत्या, अनेक गायक कलाकार, मग ते गायक, वादक, साहित्यिक, कवी, लेखक, अगदी सगळ्यांचा राबता होता. आणि दरबारात गायनाची मैफिल सादर करण्यापूर्वी रसिकांची, म्हणजेच रामू

या दाते आणि त्यांच्यासोबत असलेली इतर जी मंडळी होती त्यांची वाहवा किंवा त्यांच्याकडून एक पोचपावती मिळाली की एक छान अशी सुरुवात होईल असं असायचं. आणि सगळे म्हणजे देशभरातले जे जे काही मोठे गायक होते ना, मोठे कलाकार होते ना, ते इथं यांच्याकडे येऊन जात होते. त्यामुळे झालं असं की घरातच या सगळ्या कलाकारांचा सहवास म्हणण्यापेक्षा एक वेगळे गायनाचे संस्कार तिथे झाले होते. आणि त्याच्यानंतर मग गाण्याचं पहिलं शिक्षण ते कुमार गंधर्वांच्या माध्यमातून झालेलं असू देत किंवा मग त्यांचे गुरु के महावीर यांच्याकडून झालेलं असू देत, या सगळ्या गोष्टी अशा टप्प्यानं टप्प्यानं येत जातात. म्हणजे जेव्हा आपण अरुण दाते यांचा विचार करतो किंवा यांच्याविषयी जेव्हा बोलत असतो तेव्हा आपल्याला बऱ्याचशा गोष्टी दिसतात. एकतर इंदोरमधलं बालपण, त्यांच्या घरामध्ये जडणाऱ्या सगळ्या मैफिली आणि त्यातून मग त्यांच्या ज्या आठवणी आहेत, त्यांचे स्वतःचे आजोबा पणजोबा आणि स्वतःला म्हणजे अरुण दाते यांना गाणं गाता येतं आहे हे जेव्हा त्यांना नंतर कळलं तेव्हा मग त्यांच्याकडून मिळालेली शाबासकी असू देत किंवा मग नंतर टेक्स्टाईल इंजिनिअरला इंजिनिअरिंगला जाण्यासाठी म्हणून तिथे सुरुवात केल्यानंतर मुंबईच्या विजेटीआय महाविद्यालयात त्यांचं शिक्षण झालं होतं, तर तिथे 4 वर्षाचा अभ्यासक्रम म्हणे मी 6 वर्षात पूर्ण केलं आणि नापास झाल्यानंतर सुद्धा मग असं वाटलेलं की आता हे सोडून द्यावं, म्हणजे मला गाणंही जमत नाही आहे आणि मला शिक्षणही पूर्णपणे व्यवस्थित घेता येत नाही आहे. मग त्यांनी सांगितलेला सल्ला असा होता की अरे तुझ्या वर्गात मुलं किती, त्यातली पास किती झाली, त्यातली नापास किती झाली, पण त्यातलं किती जणांना गाणं गाता येतं, तुला गाणं गाता येतं आहे ना आणि ते उत्तम गाता येत आहे, त्यामुळे तू नंतर पास होशील पण तुला गाणं गाता येतं आहे हे विशेष. आणि मग तरीसुद्धा त्यांनी छान गाणं गायलंस, छान गझल गायलंस, पेढे मागवलं, त्याने मिठाई मागवली होती, असा तो प्रसंग. अनेक असे प्रसंग त्या पुस्तकामध्ये आहेत की कशा रीतीनं प्रोत्साहन मिळत गेलं. आणि ही जी मोठमोठी कलाकार मंडळी जी त्या इंदोरच्या घरात त्यांच्या त्या बंगल्यामध्ये येऊन जात होती तर ते सुद्धा संस्कार होत होते. आणि विशेष म्हणजे कुमार गंधर्वांचा लाभलेला सहवास, त्यांच्याकडून सुरुवातीची जी गझल त्यांनी अतिशय साध्या सोप्या याच्यामध्ये गाता येईल अशा तऱ्हेनं त्यांनी ती तयार करून घेतलेली आणि ती सुरुवातीला अरुण दाते यांच्या गळ्यात बसली आणि त्यांनी तिथून सुरुवात झाली होती. खरं तर ना कसं आहे की कुमार गंधर्वांनी शिकवलेली गझल असू देत किंवा मग के महावीर यांच्याकडे गाणं गायला किंवा शिकायला सुरुवात केल्यानंतरचा भाग असू देत आणि त्याच्यानंतर मग जेव्हा यशवंत देव यांची ओळख झाली त्यांच्यासोबत, म्हणजे कसं आहे की हे सुद्धा त्रिकूट मंगेश पाडगावकर, यशवंत देव आणि अरुण दाते यांचा त्रिवेणी संगम जुळून आल्यानंतर जी सुंदर सुंदर गाणी आपल्याला मिळाली आहेत ना त्याला खरंच तोड नाही. खरंच आपण हे गाणं ऐकूया आणि त्यानंतर पुढच्या टप्प्याकडे जाऊया.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात हाउस लिस्टिंग आणि हाउसिंग सेन्सस म्हणजे आपल्या आवाजाची गणना होय. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.

विधी सेवा प्राधिकरण अधिनियम 1987 च्या कलम 12 नुसार पात्र नागरिक निशुल्क कायदेशीर मदत न्याय बंधू या मोबाईल ऍप वरून किंवा www.probono-ioj.in या वेबसाईट वरून मिळवू शकता.

शब्दमाळा, या शब्दमाळा कशा काय गुंफल्या गेल्या आणि त्या गुंफण्यासाठी म्हणून किती मेहनत घेतली गेली हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. म्हणजे आपला मुलगा गातो हे रामू भैयांना नंतर कळलं, मग कुणी सांगितलं, कसं सांगितलं, हा खूप मोठा असा वेगळा भाग येतो की अरू गातो, अरू छान गातो, आणि त्याच्यानंतर गाऊन घेतलं आणि त्यानंतर मग शिक्षणाचा प्रवास, मग मुंबईला येणं झालं, मुंबईला विजिट यायला प्रवास. पण इथे आल्यानंतर सुद्धा कसं होतं ना की गाण्याचा वेळ होतंच, म्हणजे कॉलेजमध्ये शिकत असताना सुद्धा स्पर्धेत भाग घेणं असं सुरू होतं. 1958 साली एक स्पर्धा झाली होती, KL सहगल यांच्या पुण्यतिथीनिमित्तानं एक मोठी गाण्याची स्पर्धा झाली होती आणि संपूर्ण भारतामध्ये जवळपास 8 ठिकाणी या सगळ्या स्पर्धा घेतल्या गेल्या होत्या आणि याच्यात 1000 हून अधिक मुलं किंवा मुलामुलींनी भाग घेतला होता. तर या सगळ्या स्पर्धेमध्ये 4थ्या क्रमांकानं त्यांची निवड झाली होती, अर्थात त्यातही टप्पे होते. पण मग त्याच्यानंतर हे जे यश होतं हे वडिलांना कळवल्यानंतर, रामू भैयांना कळवल्यानंतर मग त्यांनी सांगितलं होतं की आता तुला काय करायचं आहे, आता तुला रियाज करणं खूप गरजेचं आहे आणि त्यासाठी काय आहे, तर त्यासाठी गुरु शोधणं महत्त्वाचं आहे. मी तुम्हाला म्हटलं होतं की घरी कुमार गंधर्वांचं किंवा मोठमोठ्या कलाकारांचं गाणं येत होतं, म्हणजे कुमार गंधर्वांना रामू भैया अगदी आपल्या मुलासारखे किंवा मुलापेक्षाही जास्त मानत होते आणि यांच्यामध्ये, म्हणजे अरुणदाते आणि त्यांच्यामध्ये एक मित्रत्वाचं असं नातं होतं, त्यामुळे ते गझल पहिली जी तयार केली होती ती त्यांनीच तयार केली होती. पण त्याच्यानंतर या स्पर्धेत भाग घेतल्यानंतर मग गुरूंचा शोध सुरू झाला आणि त्याच्यानंतर के महावीर नावाचे एक राजस्थानी पंजाबी गायक, संगीतकार, वादक यांची ओळख झाली आणि त्याच्यानंतर मग हा जो गुरुशिष्यांचा प्रवास आहे किंवा गुरुशिष्यांचं हे जे नातं आहे ते जवळपास पुढचे 30-30 वर्ष हे सुरू राहिलं. खरं तर वयाने साधारण समवयस्कच होते पण तरीसुद्धा त्यांचं नातं होतं, हे गुरुशिष्याचं नातं होतं आणि त्यांच्याकडून अनेक गोष्टी, अनेक चीजा त्यांनी शिकून घेतल्या. पण मग हे शिक्षण कसं झालं होतं तुम्हाला माहिती आहे का, की कॉलेज करायचं आहे, अभ्यास करायचा आहे, रियाज करायचा आहे, पण मग रियाज कसा करणार, रियाज करायला कोणीतरी पाहिजे, कसं जागा हवी, कॉलेजच्या हॉस्टेलवर तर करणं शक्य नाही. मग या स्पर्धेत ज्या मुलीचा सुरुवातीला 1-2 क्रमांक आला होता, मग तिची ओळख झाल्यानंतर तिने सांगितलं की

पहाटे माझ्या घरी येऊन तुम्ही करू शकता. आणि मग त्याच्यानंतर मग ही गाणी कशी कसा पुढचा शिक्षण सुरू झालं, तर हे जे त्यांचे गुरु होते के महावीर, ते कधी हॉस्टेलला यायचे, कधी हॉस्टेलच्या जवळ जे फाई गार्डन आहे आपलं दादरच्या पुढे, तर तिथे गार्डनवर बसून चक्रा मारत मारत शिकायचे, कधी बाकावर, कधी झाडाखाली उभं राहून किंवा रस्त्याच्या कडेला उभं राहून चालता चालता सुद्धा गाणं शिकवलेलं आहे. आणि त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे की बसमध्ये बसून सुद्धा त्यांनी शिकवलेलं आहे. हो हो हो, बसमध्ये म्हणजे कसं आहे की ते खारला राहायचे, तर पूर्वीची A4 लिमिटेड जी बस आहे ती बस ते पकडायचे, ती कुलाब्याला जायची आणि नंतर थांबून परत ती सांताक्रूजला यायची. तर या फेरीमध्ये ना जवळपास 2 तास मिळायचे. डबल डेकरमध्ये पुढच्या सीटवर हे गुरु शिष्य बसायचे, अरुणदाते आणि महावीरजी, आणि त्यानंतर ते त्यांच्या कानात नवीन गझल किंवा नवीन गाणं हे गुणगुणायचे. मग अरुणदाते ते लक्षात ठेवायचे, ते घोळवत राहायचे आणि पुन्हा पुन्हा पुन्हा त्या बसमधून परतताना पुन्हा ते कानात म्हणून दाखवायचे. म्हणजे त्यातल्या चुका सुधारत हे अशा तऱ्हेचं शिक्षण सुद्धा सुरू केलं गेलं होतं. रसिका, किती मोठी गोष्ट आहे ना खरोखरीच. आणि अशा तऱ्हेचा हा सगळा सहवास, आपण भावसरगमचे जे कार्यक्रम आहेत त्याचे सुद्धा खूप किस्से आहेत, पण आता आपल्या आजच्या कार्यक्रमात किती घेता येतील पाहूया, शक्यता कसं काय जमता येतं. पण रसिका हो, आत्ता या गाण्याआधी ना एक छोटीशी व्यावसायिक विश्रांती घेऊया आणि त्याच्यानंतर आपण हे सुंदरचं गाणं ऐकूया.

वर्सेस म्हणजे आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.

के महावीरजींकडे शिक्षण सुरू होतं, पण तरीसुद्धा अजूनही मराठी भावगीतांची ओळख व्हायची होती, कारण तोपर्यंत गझल गाणं किंवा इतर जी गाणी आहेत हिंदी ती गाणं असंच सुरू होतं. एकदा असंच झालं असं की त्यांची भेट झाली दशरथ पुजारींसोबत, म्हणजे दशरथ पुजारींना त्यांनी पाहिलं आणि तिथे दशरथ पुजारी काही भावगीतं भजनं असं गात होते आणि ती ऐकल्यानंतर ती त्यांना खूप आवडली, कारण याच्या आधी त्यांनी भावगीतं अगदी लहानपणी इंदोरला ऐकलेली होती, ती सुद्धा गजानन वाटव्यांची, आणि ती ऐकण्याचा योग असा आला होता की वडील रामूभैया दाते यांच्यासोबत ते गेले होते आणि तेव्हा ऐकलं होतं, म्हणजे इतकाच काय तो संस्कार असं सगळं होतं. कारण कसं आहे की इंदोरमध्ये अशी सगळी मराठी भावगीतं कानावर पडणं म्हणजे अगदी तशी काही खूप सोपी अशी गोष्ट नव्हती ती, आणि हीच दशरथ पुजारी यांची गीतं किंवा या गीतांनी त्यांच्या मनावर जादू केली. जरी मराठी गाण्यांचे फारसे संस्कार झालेले नसले किंवा मराठी चित्रपट जर पाहिलाच तर ती गाणी कुठली ऐकली होती त्यांनी, बाबूजी, आशा भोसले, लता दीदी यांची गाणी त्यांनी ऐकलेली होती. बरं, मुंबईला आल्यानंतरसुद्धा हॉस्टेलवर राहणं आणि तिथेसुद्धा रेडिओ ऐकण्याची परवानगी नाही, त्यामुळे मराठी गीतांपासून तर फार दूरदूरचं नातं असं होतं. पण दशरथ पुजारींची गाणी ऐकल्यानंतर मात्र त्यांना असं वाटायला लागलं की आपणही भावगीत गावं. आणि हा जो काळ होता हा साधारण 57-58 साल असेल, पण

विचारलं की ते मराठी आहेत का, म्हणजे हे जे दाते गात आहेत हे मराठी आहेत का, अशी चौकशी त्यांची केली. तर दाते म्हणाले की दाते म्हणजे मराठी असलंच पाहिजे. तर त्यांची गाणी ऐकल्यानंतर किंवा आकाशवाणीवरची हिंदी गाणी ऐकून खास आमंत्रण त्यांच्यासाठी आलं होतं ते मराठी गाणं गाण्याचं. आता यांचं म्हणणं असं होतं की मी मूळचा इंदोरचा आहे त्यामुळे मराठीचा काही फारसा सराव नाही आहे, हिंदीत जास्त आहे, मला कसं गायला जमेल. आणि त्यांनी मग असं सांगितलं की मराठी परीक्षा किंवा मराठीची चाचणी परीक्षा घेतात आणि त्याच्यात निदान 25 तरी मराठी गाणी गायला लागतात, नियम आहे. यांना तर एकही मराठी गाणं येत नव्हतं. त्याने विचार केला आणि म्हणे की पुन्हा भेटू आपण, असं म्हणून ते निघून गेले. 4 महिन्यानंतर पुन्हा निरोप आला की स्पेशल केस करून चाचणी परीक्षेशिवाय मराठी गाण्यांची दिल्लीहून परवानगी आणली तर तुम्ही गाणं म्हणाल का, असं त्यांना विचारलं. तर याच्यावर सुद्धा अरुण दाते यांचा काही फारसा विश्वास बसला नाही, तरीही त्यांनी नकार दिला नाही, होच म्हटलं. अर्थात त्याच्यानंतर त्यांच्याकडे कॉन्ट्रॅक्ट, जे आकाशवाणीचं कॉन्ट्रॅक्ट असतं, करारपत्र असतं, ते आलं. ते त्यांनी दोनदा आलं, त्यांनी सही करून पाठवलंच नाही. काही दिवसांनी दुसरं आलं म्हणजे दोनदा आलं. आणि एक दिवशी संध्याकाळी दारावरची बेल वाजली तर समोर एक व्यक्ती, त्यांनी विचारलं की AR दाते आहेच काय, आहेत काय. हो म्हटल्यानंतर त्यांनी सांगितलं की मी श्रीनिवास खळे, तुम्हाला जो कॉन्ट्रॅक्टचा पेपर पाठवला होता द्वंद्वगीतांचा तो परत आलेला नाही आहे. तुमची हिंदी गाणी मी ऐकली आहेत आणि तुमच्यासाठी एक गाणं केलं आहे ते तुम्हाला गायलाच हवं. हे ऐकून मात्र अरुण दाते थक्क झाले. आणि तिथे त्यांचे वडील रामू भैया दातेसुद्धा होते. त्यांनी सांगितलं की अरे मोठे संगीतकार आहेत ते, त्यांना आत बोलाव. आणि इथे मात्र पुन्हा हा प्रश्न उद्भवला की आता मी मराठी कसं जमेल मला. याच्यावर बाबांची प्रतिक्रिया, म्हणजे रामू भैया दाते यांची प्रतिक्रिया अशी होती की अरे तू मराठी मुलगा आहेस ना, मातृभाषा मराठी आहे ना, जमेल जमेल. खळे काकांना म्हणाले की ऐकवा हो तुमची चाल, सराव सुरू करा, तो कसा गात नाही ते पाहतोच मी. आणि त्याच्यानंतर खळे काकांसमोर पेटी ठेवण्यात आली आणि संपूर्ण आयुष्याला बदलून टाकणारं जे गाणं आहे ते समोर आलं, ज्या गाण्याची फरमाईश सातत्यानं आमच्याकडे होत असते. आणि हे गाणं कधीही ऐकलं तरी कंटाळा येत नाही रसिक हो, खास आपल्यासाठी.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात हाऊस लिस्टिंग आणि हाऊसिंग सेन्सस म्हणजे आपल्या आवाजाची गणना होय. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.

वसंत बापट यांच्या लेखणीतून साकार झालेलं हे गीत. पण रसिक हो, अनेक गीतकार संगीतकारांची गाणी ही अरुण दाते यांनी गायलेली आहेत आणि याच्यात यशवंत देव यांची तर अनेक गाणी आहेत. आणि यात ते असं म्हणतात की कवितेतच चाल दडलेली असते, ती फक्त मी शोधून काढतो असं म्हणणारे यशवंत देवांनी. शब्दप्रधान आणि भावप्रधान गायकी कशी असते आणि ती गायन कशी किंवा ती कशी गायला हवी, तर हे सुद्धा सूत्र त्यांना शिकवलं होतं.

64 65च्या सुमारास पहिलंच जे गाणं यशवंत देवांनी केलं होतं ते अखेरचे येतील हेच शब्द माझ्या ओठी हे होतं, पण त्याच्या नंतरची जी गाणी आहेत भेट तुझी माझी स्मरते वगैरे, जसं मी म्हटलं तसं की पाडगावकर, यशवंत देव आणि अरुण दाते या त्रिवेणी संगमाच्या माध्यमातून आलेली अनेक गाणी जी अजरामर आहेत, आणि त्यातलं आणखी एक गाणं किंवा ती विराणी लावल्याशिवाय आपल्या कार्यक्रमाची सांगता होणं शक्यच नाही, आणि ती म्हणजे भातुकलीच्या खेळामधली राजा आणि राणी. खरं तर हे गाणं जेव्हा अरुणदातेनं ऐकवलं तेव्हा ते असं म्हणायला लागले की हे गाणं कविता पाठ केल्यासारखं किंवा गोष्ट सांगितल्यासारखं वाटतं, हिची चाल थोडी बदलूया का. देवांचा अनुभव इतका होता की ते म्हणाले की हे गाणं तुझ्या आयुष्यातलं मोठं गाणं होणार आहे, तेव्हा मी सांगतो तसं म्हण, आणि घडलं सुद्धा तसंच. हे गाणं म्हटल्याशिवाय रसिक कार्यक्रम संपू देत नाहीत, म्हणजे भावसरगमचे जे अनेक कार्यक्रम झाले त्यातही हाच महत्त्वाचा भाग होता. तर रसिकहो, आपल्या या कार्यक्रमाची सांगता आपण, मनस्पर्शी कार्यक्रमाची सांगता आपण याच गीतानं करूया, आणि पुन्हा लगेचच भेटूया ठीक 11 वाजता आपल्या पुढच्या कार्यक्रमात अर्थात युवातरंगमध्ये.

0: प्लैटिनम गोल्ड, खरा सोना।
1: रसिकांनो नमस्कार, 100.1 मेगाहर्ट्ज आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे आमची FM गोल्ड प्रसारण वाहिनी आणि आपल्या या युवा तरंग कार्यक्रमात पुन्हा एकदा मी माधुरी रावराणे आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आणि आपल्या कार्यक्रमाची सुरुवात करूया।

आताची तरुणाई अशीच वेगवेगळ्या रूपांमध्ये नवनवीन काहीतरी करत आपल्यासमोर नवीन गोष्टी आणते. कधी आपल्याला चकित करतात ही मुलं, तर कधी विचार करायला सुद्धा भाग पाडतात की हो आम्ही करतोय काहीतरी. आणि तुम्ही त्याची दखल घ्या. आणि त्यातून खरं तुम्हाला सांगू का आत्ता की ही जी तरुण मुलं आहेत ना, ही असं काही करतायत की त्यातून अगदी त्यांच्या पुढच्या पिढीला सुद्धा, म्हणजे आधीच्या पिढीला सुद्धा अशी काही प्रेरणा मिळते की अरे या मुलांकडून शिकण्याजोगं खूप आहे. 2026 म्हणजे आत्ताच यावर्षी AI इम्पॅक्ट समिट हे पार पडलं होतं. आणि या समिटमध्ये सुद्धा अशीच तरुण मुलं आपल्याला दिसलेली होती. हो, अशीच तरुण मुलं दिसली होती ना फेब्रुवारीमध्ये. आणि इथे 29 वर्षाचा अलेक्झांडर वांग हा भारतात आला होता. आणि तो पंतप्रधान मोदींसोबत दिसला होता. बरं, तो दिसल्यानंतर त्या भेटीचे फोटो जे इतक्या वेगानं व्हायरल झाले की काय सांगावं. म्हणजे तंत्रज्ञान विश्वातले सगळे दिग्गज जे होते ते हे इथे आलेले होते. त्याच्यामध्ये गुगलचे CEO सुंदर पिचाई होते, ओपन AIचे सॅम अल्टमन होते, त्याच्यानंतर जी आत्ता एक मोठी कंपनी आणि याची चर्चा आत्ता या 3-4 दिवसात मोठ्या प्रमाणावर होते, म्हणजे आपल्या ज्या अर्थमंत्री आहेत निर्मला सीतारामन, त्यांनी बँकांच्या प्रमुखांची या खास कारणासाठी भेटसुद्धा घेतली होती. आणि तुमचा डेटाबेस कसा सुरक्षित ठेवता येईल आणि काय काय करता येईल याच्याविषयी चर्चा झालेली होती. मी आत्ता नाव सांगत नाही आहे ते काय आलेलं आहे आणि त्याने का अशी भीती निर्माण केलेली आहे. ते आल्यानंतर झालं असं की तुम्ही जे सॉफ्टवेअर्स वापरताय, तुम्ही जे काही वापरताय त्याच्यामध्ये ज्या काही चुका असतील किंवा जे काही बग्स असतील, ज्या काही गोष्टी असतील, त्या मानवी मेंदूला ज्या दिसत नाही आहेत किंवा ज्या IT प्रोफेशनल्सला दिसत नाही आहेत, त्या या हे जे नवीन गोष्ट येत आहे ती सहज शोधून काढू शकते. आणि यातून असं आहे की तुमचा सगळा जो माहितीचा स्रोत आहे तो सुद्धा सगळा त्यातून सहजगत्या जाऊ शकतो. त्यामुळे AI काय करू शकतं याची प्रचिती गेल्या 2-3 दिवसात खूप मोठ्या प्रमाणावर आलेली आहे. आणि त्यातून आता कसं काय आपल्याला आणखी किती वेगानं जायचं आहे, आणखी किती सुरक्षितपणे राहणं गरजेचं आहे याविषयीच्या सगळ्या गोष्टी सुरू झालेल्या आहेत. त्याच्याविषयी खास एक वेगळा कार्यक्रम नक्कीच मी करणार आहे रसिक हो. आता एक ओझरता उल्लेख केला, कारण AI समिट झाल्यानंतर हा जो 29 वर्षाचा अलेक्झांडर वांग आहे यानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. आता वय कमी आहे, पण AI क्षेत्रातलं त्याचं जे ज्ञान आहे, त्याची जाण आहे, अनुभव आहे, हा खरोखरीच मोठा आहे. म्हणजे AI इम्पॅक्ट समिटमध्ये उपस्थित राहिलेले जे काही टेक क्षेत्रातले दिग्गज होते त्याच्यामध्ये या मुलाचं वय सगळ्यात कमी, म्हणजे 29 वर्ष. आणि हे जे अलेक्झांडर वांग आहेत हे मेटाची AI स्ट्रॅटेजी ठरवतात. हो, आणि मार्क झुकरबर्ग आले नव्हते तेव्हा, त्यांच्या जागी अलेक्झांडर वांग हे त्यांचं प्रतिनिधित्व करत तिथे आले होते. याचा विचार करा रसिक हो, म्हणजे किती मोठी व्यक्ती असेल. अतिशय कमी वयात त्यांनी AIशी संबंधित एक कंपनी उभी केली आणि त्यानंतर मेटामध्ये सगळ्यात महत्त्वाच्या AI मिशनची जबाबदारी ते पेलत आहेत. म्हणजे अगदी सामान्य टेक लीडर नाही म्हणू शकत आपण त्यांना, म्हणजे AIच्या जगतातलं सगळ्यात तरुण आणि हाय प्रोफाईल प्रोफेशनल्सपैकी एक. 2016 त्यांनी शिक्षण अर्धवट सोडलं आणि स्वतःची कंपनी सुरू केली. तेव्हा त्यांचं वय किती होतं? वय वर्ष 19. हो, ती कंपनी, त्यांची कंपनी काय करायची तर डेटा लेबलिंग मॉडेल ट्रेनिंगसाठी ती माहिती तयार करायची. आणि जगातल्या सगळ्या ज्या मोठ्या कंपन्या आहेत, मी आत्ता नावं घेत नाही आहे त्या कंपन्यांची, त्या कंपन्यांसाठी यांच्या कंपनीनं काम केलेलं होतं. आणि अलेक्झांडर वांग यांची एकूण संपत्तीसुद्धा तितकीच आहे की ज्याची दखल फोर्ब्सनंसुद्धा घेतलेली आहे. विचार करा ना, काय मुलं भरारी घेत आहेत, झेप घेत आहेत, कमाल वाटते, खरंच कमाल वाटते. आणि ज्या वेगानं ते झेप घेत आहेत ना, त्या वेगाचीसुद्धा कमाल वाटते. कधी कधी भीतीसुद्धा वाटते, पण कौतुक करावं ना या पिढीचं, तितकं कमी आहे रसिक हो.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात हाऊस लिस्टिंग आणि हाऊसिंग सेन्सर्स म्हणजे आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.

विधी सेवा प्राधिकरण अधिनियम 1987 च्या कलम 12 नुसार पात्र नागरिक निशुल्क कायदेशीर मदत न्याय बंधू या मोबाईल ऍप वरून किंवा www.provono-ioj.in या वेबसाईट वरून मिळवू शकता.

तुम्हाला खरं सांगू का, छान किती दिसते फुलं पाखरू, आमच्या काळी तरी छान किती दिसते फुलं. गहनची ही कविता ही शाळेत असताना आम्हाला एक वेगळं जग दाखवत होती, वेगळं वातावरण आणि शिक्षकांची शिकवण्याची एक वेगळी पद्धत, आणि त्यातून या कविता अक्षरशः पाठ केल्याशिवाय लक्षात राहिल्या होत्या. हो खरं सांगते, माझ्या पिढीच्या अनेकांना या अशा सगळ्या कवितांना बऱ्याचशा पाठ केल्याशिवायच लक्षात राहिल्या असतील, कारण शिकवण्याची असणारी एक विशिष्ट पद्धत. आणि कसं आहे की या कविता शिकवत असताना समोर जे चित्र उभं राहतं आणि मग त्या कवितेचं रसग्रहण लिहिताना किंवा संदर्भासहित स्पष्टीकरण लिहित असताना ते अर्थानुसार किंवा ते वेगळंच जगणं येऊ, खरं मी सांगते, मी त्याला ना जगणं म्हणते. आणि कवितेचा अर्थ पाहता त्याच्या बरोबरीनं जेव्हा आपण आपल्या आयुष्यात पुढे जात असतो ना, तेव्हासुद्धा या कवितेच्या या कवितांच्या ओळी म्हणा किंवा त्या ज्या सगळ्या शिकलेल्या गोष्टी असतात ना, त्या सतत आपल्यासोबत राहत असतात. कारण आयुष्यातले महत्त्वाचे टप्पे असतात, मग 10वी असो 12वी असो, त्याच्यानंतर मग पुढचे टप्पे. आता 12वीच्या परीक्षांचे म्हणजे निकाल जाहीर झालेले आहेत एका बोर्डाचे, आणि बऱ्याच मुलांचे मार्क्स येत आहेत. त्याच्यानंतर मग ठरलेलं असतं बरं का आता मुलांचं काय करायचं आहे, कसं करायचं आहे. पण आता बरीचशी मुलं आहेत ना, त्यांना काय करायचं आहे हे त्यांचं ठरलेलं असतं, पण तरीसुद्धा त्यांचा आणखी एक मार्ग म्हणजे नोकरी जरी करत असतील, सरकारी नोकरी असेल किंवा मग खाजगी नोकरीत जरी असतील, तरी ही मुलं ना एका ठिकाणी वळताना दिसत आहेत, आणि ती म्हणजे UPSC ची परीक्षा देऊन शासकीय सेवेत IAS IPS IFS अशा ठिकाणी जाणं. आणि मग हे असं छान किती दिसतंय फुलपाखरासारखंच असतं बरं का, मी धरू जाता येई ना आता, म्हणजे असं वाटतं की अरे यावर्षी क्लिअर होणार, झाली प्रिलिम्स क्लिअर झाली, मेन्स उत्तम गेलेली आहे, पण मुलाखतीचा टप्पा झाल्यानंतर मग थोडं असं वाटायला लागतं की अरे आत्ता होईल का सगळं बरोबर, आपलं नाव असेल का. आणि ती जी धाकधूक असते ना, ती खरोखर मला असं वाटतं प्रत्येक मुलानं ह्या परीक्षा दिल्या पाहिजेत आणि अनुभव घेतला पाहिजे. कारण या परीक्षा दिल्यानंतर तुम्ही करता तो अभ्यास, त्या अभ्यासातून मग ही जी सगळी हा जो सगळा पुढचा अनुभव, आणि हा अभ्यास ना आयुष्यभर तुमच्यासोबत असतो. खरं तर दरवर्षी मुलं बसतात, जिद्द चिकाटी नियोजन हे सगळं लागतंच या सगळ्या परीक्षांसाठी. दिल्लीच्या सृष्टी डबास या ज्या आहेत, ह्या केंद्रीय लोकसेवा आयोगाची

परीक्षा आहे, त्या परीक्षेत कुठल्याही कोचिंगशिवाय पहिल्याच प्रयत्नात 6व्या क्रमांकावर यश म्हणजे क्रमांक पटकावून त्यांनी यश संपादन केलेलं आहे. ही परीक्षा ना खरोखरच साधी सोपी नाही आहे आणि कुठल्याही कोचिंगशिवाय आणि पहिल्याच प्रयत्नात पास होणं म्हणजे खरोखरीच मोठी गोष्ट आहे. आणि या सृष्टींचं यांचं यश याचं वेगळे पण काय माहिती आहे का तुम्हाला? कारण हे यश नोकरी करून त्यांनी मिळवलेलं आहे. म्हणजे परीक्षेची तयारी सुरू होती आणि मुंबईत रिझर्व्ह बँकेमध्ये त्या कामसुद्धा करत होत्या, कार्यरत होत्या. दिवसा नोकरी करायची, रात्री आणि सुट्टीच्या वेळेस अभ्यास करणं आणि त्यातून नोकरी करतोय आपण, पण हे मोठं स्वप्नसुद्धा पाहायचं आणि ते पूर्णसुद्धा करायचं. म्हणजे किती मोठा आपल्याला संदेश दिलाय की नोकरी करूनसुद्धा मोठं स्वप्न पाहता येतं आणि या यू पी एस सी सारख्या परीक्षेमध्ये यश संपादन करता येऊ शकतं. कमाल आहे. मी अशी अनेक मुलं पाहिली आहेत की जी सगळं नोकरी व्यवसाय जे काही सगळं बाजूला ठेवतात आणि दिवसाचे 15-16 तास अभ्यास करतात, कारण त्यांना या परीक्षेत लक्ष केंद्रित करायचं असतं आणि ते गरजेचं सुद्धा आहे. पण सृष्टी डबास यांनी जे केलं आहे ते खरोखरीच कमालीचं आहे, खरोखरीच.

म्हणजे आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.

दरवर्षी जेव्हा यूपीएससीचे रिझल्ट्स किंवा निकाल जाहीर होतात आणि तेव्हा देशाच्या कानाकोपऱ्यातून निवडण्यात आलेली ही जी अधिकारी झालेली मुलं असतात किंवा त्यांची यादी प्रसिद्ध होते, त्याच्याबरोबरीनं त्यांच्या कहाण्या, म्हणजे त्यांनी संघर्षातून किंवा या सगळ्या याच्यातून वाट काढत कसं यश संपादन केलं त्याच्या कहाण्यासुद्धा आपल्यासमोर येत असतात. या सगळ्या गोष्टी वाचत असताना किंवा जाणून घेत असताना UPSC, MPSC किंवा या ज्या मोठ्या परीक्षा आहेत ना, हा टप्पा खरं तर वाटतो तितका सोपा नाही आहे. त्याच्यासाठी सातत्य हवं, मेहनत हवी आणि अगदी अभ्यास, स्वतःवरचा विश्वास आणि योग्य नियोजन या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. मी सृष्टी डबास यांच्याविषयी आत्ता बोलले आणि तुम्हाला सांगितलं सृष्टी डबास यांच्याविषयी की केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या 2023 परीक्षेत कुठल्याही कोचिंगशिवाय पहिल्याच प्रयत्नात अखिल भारतीय स्तरावर बरं का, थेट अखिल भारतीय स्तरावर 6वा क्रमांक पटकावून इतकं मोठं यश संपादन करणं ही साधी सोपी गोष्ट नाहीच आहे रसिक हो. याचं कारण असं की या परीक्षेसाठी लाखो रुपये भरून खर्च करून कोचिंग किंवा शिकवण्या लावल्या जातात आणि पदव्युत्तर परीक्षेसाठी आपण जे विषय निवडतो, प्रिलिम्सचा जे विषय निवडतो, मेन्ससाठी जे विषय मुख्य परीक्षेसाठी जे विषय निवडतो, त्याचे जे मोठे पेपर्स असतात, त्याची मोठी उत्तरं लिहायची असतात आणि मग मुलाखतीला जेव्हा आपण सामोरे जातो तेव्हा या सगळ्या गोष्टी, म्हणजे जे तुम्ही तुमच्या बायोडेटामध्ये किंवा जे मेन्शन केलेलं असतं ते तुम्ही घेतलेला प्रमुख विषय आणि त्यानंतर तुम्ही ज्या पदासाठी निवडले गेलेले आहात त्यासाठी, म्हणजे क्षणाक्षणाला आव्हान निर्माण करणारा असे यातले हे टप्पे असतात. त्यात पदव्युत्तर शिक्षणासाठी निवडलेले विषय राज्यशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय संबंध, आता या विषयाची निवड मुख्य मेन्ससाठी मुख्य परीक्षेसाठी केलेली होती आणि मुलाखतीची तयारी करताना दररोज 4 वर्तमानपत्रांचं वाचन आणि वेगवेगळ्या पुस्तकांचं वाचन अभ्यास करणं हे सुद्धा तिनं केलं होतं. म्हणजे शक्य आहे, खरोखरीच शक्य आहे. तुम्हाला तो चित्रपट आठवतोय का, या चित्रपटाविषयी मी बोलले होते, 12th फेल. हा चित्रपट अतिशय प्रेरणादायी असा हा चित्रपट IPS अधिकारी मनोज कुमार शर्मा यांच्या आयुष्यावर आधारित असा हा विधू विनोद चोप्रा यांचा चित्रपट, ज्याच्यात विक्रांत मेस्सीने प्रमुख भूमिका साकारलेली होती. म्हणजे गरिबी, सुरुवातीला नापास होणं आणि त्याच्यानंतर

चित्रपटांमध्ये चित्रपटामध्ये दाखवला गेला होता रसिक हो, आणि तो संघर्ष पाहिल्यानंतर मग लक्षात येतं. आणि खरोखरच त्या चित्रपटात जो शेवटचा भाग दाखवला आहे ना, की ती लिस्ट जी लागते परीक्षा पास झाल्यानंतर, मुलाखत झाल्यानंतर, ती जी लिस्ट आहे ना ती पाहण्यासाठी खरोखरीच जी परिस्थिती असते ती तशीच असते. तुम्ही म्हणाल हे सगळं तुम्ही कसं काय इतकं व्यवस्थित सांगू शकता, चित्रपटात दाखवलेलं आहे. काही गोष्टी अनुभवाच्या सुद्धा असतात आणि काही गोष्टींचे अनुभव इतरांकडून सुद्धा घेतलेले असतात, त्यामुळे ज्या गोष्टी अनुभवलेल्या आहेत त्या गोष्टी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. 12वीची परीक्षा झालेली आहे मुलांची, आणि इथून काही मुलं पुढचा टप्पा करत असताना, महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना सुद्धा या परीक्षांची तयारी करत असतात, आता अनेक मुलं करत आहेत. जर तुम्ही असं काही करत असाल तर नक्कीच ही उत्तम उदाहरणं आपल्यासमोर आहेत, आणि या उदाहरणांनी त्यांनी सिद्ध केलेलं, दाखवून दिलेलं आहे की हो करता येतं, नक्कीच करता येतं, तुम्हीही करू शकाल. तेव्हा जी मुलं, ज्या मुलांना यश मिळालेलं आहे, आणि सगळ्याच मुलांना म्हणजे खूप साऱ्या शुभेच्छा, आणि त्याहीपेक्षा जास्त शुभेच्छा किंवा जास्त अभिनंदन आपण करूया ते त्यांच्या पालकांचं. ऐकूया हे छानचं गीत.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात हाउस लिस्टिंग आणि हाउसिंग सेन्सस म्हणजे आपल्या आवाजाची गणना होय. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.

रसिका हो, आणि आपल्या युवा तरंग कार्यक्रमाची वेळ मात्र संपत येते, तेव्हा यानंतर हे एक छानसं गीत आणि या गीताबरोबरच आपल्या या कार्यक्रमाची सुद्धा सांगता होते. मात्र लगेचच आम्ही आपल्याला भेटतोय 12:00 आपल्या पुढच्या कार्यक्रमात, अर्थात रंजक सफरमध्ये. तेव्हा ऐकत रहा 100.1 MHz आकाशवाणी मुंबई केंद्राची FM गोल्ड प्रसारण वाहिनी.

0: FM Gold, खरा सोना।
1: नमस्कार, 100.1 MHz आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे आमची FM गोल्ड प्रसारण वाहिनी आणि आपल्या या रंजक सफर कार्यक्रमात पुन्हा एकदा मी माधुरी रावराणे आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आणि आपल्या कार्यक्रमाची सुरुवात करूया या छानशा गीतानं।

घनदाट रानी वाहे झुळू झुळू पाणी, निसर्गातली ही सगळी सौंदर्य चित्र किंवा सुंदर अशी चित्र आपल्याला पाहायची असतील ना, तर ते फक्त निसर्गाच्या सानिध्यात गेल्यानंतरच दिसतात. हो, पण तिथे गेल्यानंतर आपल्या हातातला भ्रमणध्वनी जर फक्त फोटो टिपत राहिला तर त्या सगळ्याचा अनुभव आपल्या डोळ्यांनी आपल्या मनानं तो कसा काय घ्यायचा बरं. आणि आपल्या संपूर्ण देशभरात अशी कितीतरी सुंदर ठिकाणं आहेत, सौंदर्य स्थळं आहेत की जिथे गेल्यानंतर आपलं भान अक्षरशः हरपतं. खरंय ना? आणि मग जशा सुट्ट्या येतात, मग ते उन्हाळ्याची सुट्टी असो, दिवाळीची सुट्टी असो, क्रिसमसची सुट्टी असो, या सगळ्या

या सुट्ट्यांसाठी आपलं प्लॅनिंग हे ठरलेलं असतं आणि ते कधीपासून होतं? बरं, आधीपासूनच होतं. निसर्गातल्या सगळ्या गोष्टींना देवता मानणारं असा एक भाग आहे, म्हणजे पर्वत, नद्या, जंगलं, हे सगळे जे आहेत हा निसर्गाचा आत्मा आहे. आणि या सगळ्याला देव मानणं आणि त्यांची पूजा करणं हे जिथे होतं ते असं निसर्गसमृद्ध अतिशय सुंदर असं ठिकाण म्हणजे सिक्कीम दार्जिलिंग. इथे जर गेलात ना तुम्हाला तर आहा, इथलं सगळं वातावरण, म्हणजे सिक्कीममध्ये गेलात तर तुम्हाला वेगवेगळ्या जमाती दिसतात, वेगवेगळ्या प्रकारची आकर्षक अशी लोकनृत्य दिसतात, त्यांच्या चालीरीती पाहिल्यानंतर सुद्धा आपल्याला त्यांच्यात वेगळेपण जाणवतं. आणि त्या सगळ्या त्यांच्या परंपरा, वेगवेगळ्या फुलांच्या अद्भुत अशा वेगवेगळ्या अशा जाती असतील, सुगंधानी भरलेला असा सगळा तो परिसर असेल, म्हणजे हे सगळं ना आपल्याला एक सुंदर असा पुष्पगुच्छ म्हणूया किंवा सुंदर असं काहीतरी स्वप्न असल्यासारखं आपण तिथे गेल्यानंतर आपल्याला जाणवतं. आणि मग जर तुम्ही तिथल्या सणांच्या किंवा उत्सवांच्या वेळेस जर गेलात तर तुमच्या लक्षात येईल की किती ऊर्जा आहे तिथे, किती उत्साह आहे. आणि जर त्यांचं मुखवटा नृत्य जर तुम्ही पाहिलं तर वा वा वा. आणि याच्या बरोबरीनं त्यांच्या त्यांनी जे परिधान केलेले दागिने असतात, त्यांचा पोशाख असेल, त्यांचा पेहराव असेल, त्या चमकणाऱ्या तलवारी असतील, आणि ते जे ढोल वाजत असतात त्या ढोलाच्या शिंगांच्या गजरामध्ये नृत्य सादर केलं जातं, आणि हे सगळं पाहिल्यानंतर मग आणि आजूबाजूचा सुंदर निसर्ग, उंच उंच डोंगर आहेत, हिमाच्छादित शिखरं आहेत, हे सगळं पाहिल्यानंतर मग आपल्याला असा मोह होतो की अरे आपण याच्या आधी का बरं इथे आलो नाही, का आलो नाही. कारण ईशान्य भारत पाहणं, आणि ईशान्य भारत पाहणं म्हणजे निसर्गसंपन्न नयनरम्य अशा ठिकाणांना भेट देणं, आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या रोजच्या कटकटीच्या किंवा रोजच्याच नेहमीच्या आयुष्यातून मुक्त होऊन अशा सुंदर प्रदेशात, म्हणजे स्वप्नांच्या नगरीत जाण्यासारखं आहे. तेव्हा आजची ही रंजक सफर आपण इथेच करणार आहोत. जाऊया इथे सुंदर गीतांसोबत, नाही का?

बरं, इथे गेल्यानंतर काय काय काय नाही आहे इथे सांगते तुम्हाला. इथे तलाव आहे, इथे सुंदर असा आपण म्हणतो ना की पास, नथुला पास आहे, तो तुम्हाला पाहता येतो. इथे गुरुडोंगमार तलाव आहे, तिथे चोलामू तलाव आहेत, इथे व्हॅली आहे खूप सुंदर अशी, त्याच्यानंतर पेलिंगसारखं ठिकाण आहे, चोमगो तलाव आहे, मंदिरं आहेत, आणि काय काय सगळं सगळं तुम्हाला पाहता येतं. राष्ट्रीय उद्यानसुद्धा आहे तिथे, खांगचेनझोंगा नावाचं राष्ट्रीय उद्यान आहे, गंगटोकसारखी त्यांची, अहो तुम्हाला काय सांगू. म्हणजे तुम्हाला विमानानं जाता येतं, ट्रेननं जाता येतं, अगदी रस्त्याच्या मार्गानं सुद्धा सुद्धा सुद्धा जाता येतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं कसं माहिती आहे की इथे गेल्यानंतर

ना, हे जे तलाव आहे तिथले, हे समुद्रसपाटीपासून बऱ्याच उंचीवर आहेत, जवळपास 12 ते 13 हजार फूट उंचीवर असे हे तलाव आहेत. त्यामुळे हे तलाव जे आहेत ना, हे वर्षभर तुम्हाला अतिशय सुंदर अशा रंगांमध्ये दिसतील. खरं सांगते म्हणजे त्याचा रंग तुम्हाला प्रत्येक ऋतूमध्ये वेगळा दिसतो. म्हणजे हिवाळ्यात हिमनद्या वितळतात, त्याच्यामुळे तिथल्या तलावांवर जमलेला बर्फ तो एक वेगळा, वितळणारा बर्फ वेगळा, आणि उन्हाळ्यातलं त्यांचं रूप वेगळं असतं. हां, म्हणजे तिथे असणारी फुलं म्हणा किंवा ते आजूबाजूचं सृष्टी सौंदर्य म्हणा, हे सगळं मोहित करणारं असं आहे. होय, युनेस्कोचा जागतिक वारसा लाभलेलं किंवा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समाविष्ट करण्यात आलेलं इथलं एक राष्ट्रीय उद्यान, ते म्हणजे खांगचेनझोंगा हे जे राष्ट्रीय उद्यान आहे, हे 2016 राष्ट्रीय उद्यान हे युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत त्याचा समावेश करण्यात आला. आणि हे पक्षीशास्त्रज्ञांसाठी किंवा पक्ष्यांचा अभ्यास करणाऱ्यांसाठी एक वेगळं असं खास ठिकाण असं म्हणायला हवं, जे पक्ष्यांसाठी राखीव आहे, जिथे दुर्मिळ वनस्पती तुम्हाला पाहायला मिळतात आणि इथे बऱ्याच गोष्टी पाहण्याजोग्या आहेत. म्हणजे 19 पर्वत शिखरं आहेत, 17 उंचीवरचे तलाव आहेत, आणि तुम्हाला हायकिंग करायचं असेल तर ते सुद्धा इथे करता येतं. कारण वर्षभर या सगळ्या परिसरामध्ये ना असा बर्फ पडतो. आणि इथे तुम्हाला जायचं असेल, म्हणजे गंगटोकपासून जवळपास 40 ते 50 किलोमीटर अंतरावर आहे, मार्च ते मे महिन्यात जर तुम्ही गेलात तर तो अतिशय उत्तम असा काळ आहे. अदरवाईज तुम्ही सप्टेंबर डिसेंबरपर्यंत सुद्धा जाऊ शकता, पण सकाळी 10 ते संध्याकाळी 4 या वेळात तुम्ही गेलात तर तिथे वाव. म्हणजे गंगटोकपासून तुम्हाला टॅक्सी आहे, बस आहे, आणखी सुद्धा वेगवेगळ्या गोष्टी आहेत, त्या सुद्धा करता येतात. आणि जर विद्यार्थी म्हणून जात असाल तर ते पैसे कमी असतात, अगदी 80 रुपयापासून ते 300-400 रुपयापर्यंत सगळं आहे. तिथे तंबू आहे, फोटोग्राफीचे वेगळ्या किमती घेतात बरं का, आणि त्याच्यानंतर मग बाकीच्या गोष्टीसुद्धा आहेत. तेव्हा हे सगळं पाहण्यासाठी ना आपण गेल्यानंतर तिथलं वातावरण तुम्हाला मोहित करतं, हेही तितकंच खरं आहे. किंवा जर नथुला पास जर तुम्ही तिथे कायम बर्फाच्छादित असणारी अशी ही ठिकाण आहे की तिथून तुम्हाला डोंगरांचं दर्शन होतं, रस्त्यावरचा एक वेगळा भाग दिसतो, आजूबाजूला वसलेली जी काही ठराविक ज्या गोष्टी आहेत त्यासुद्धा तुम्हाला पाहता येतात. म्हणजे वर्षभर तुम्ही जाऊ शकता. आणि काय खास गोष्ट आहे माहिती आहे का, इथे या पासमध्ये फक्त आपल्यालाच, फक्त भारतीयांनाच आपण तिथे प्रवेश करू शकतो, पाहू शकतो, कारण तिथे सैनिक तैनात असतात. आपले सैनिक आहेतच तिथे, वर्षाचे 12 महिने 24 तास तैनात असतात, त्याच्याबरोबरीने चिनी सैनिक पण तिथे असतात. त्यामुळे हे जे ठिकाण आहे ना, हे ठिकाण पाहण्यासाठी कमाल आहे. बरं, इथे युद्धाचं स्मारकसुद्धा आहे, भारत चीन सीमा आहे, भारतीय सैन्याचं प्रदर्शन केंद्र आहे. आणि जर तुम्हाला वाटत असेल की इथे गेल्यानंतर आपण याकची सफारी करायला पाहिजे, तर ती सफारीसुद्धा आपल्याला करता येते. म्हणजे वेगळेपण काय आहे, तर ते वेगळेपण सगळं जे आहे ना ते इथे आहे, या ठिकाणी आहे, की ते गेल्यानंतर आपल्याला जाऊन तो फक्त अनुभव घ्यायचा आहे. आणि तो अनुभव घेतल्यानंतर मग आपण म्हणतो ना की सहली कशासाठी असतात, सहली तुम्हाला पुन्हा एकदा ताजंतवानं होण्यासाठी असतात. आपण इंग्रजी शब्द रिफ्रेश होणं जे म्हणतात ना, की वर्षभरासाठी आपल्याला ते एक मानसिक म्हणा, शारीरिक म्हणा, ऊर्जा देणारं खाद्य असतं ते. आणि त्यासाठी या अशा प्रकारच्या सहली आपल्याला मानसिकरित्या खूप ताजंतवानं ठेवतात. आणि अशा सफारी किंवा अशा सहली तर करायलाच हव्या. तो

आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात हाऊस लिस्टिंग आणि हाऊसिंग सेन्सर्स म्हणजे आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.

निसर्ग राजा ऐका सांगतो, निसर्गाच्या कुशीत गेल्यानंतर, तिथे भटकंती केल्यानंतर नाही महान राहत, नाही महान राहत. खरं तुम्हाला सांगते, आतात खरंच काही नको, ना मोबाईल, ना पर्स, ना काही, ना काही. फक्त त्या निसर्गात जे चाललंय, ज्या ज्या गोष्टी आहेत ना, त्या फक्त डोळे उघडून पाहायच्या. आणि सिक्कीमला गेल्यानंतर तर भान हरपतं हे खरंच आहे. लाचेनसारखं ठिकाण जे उत्तर सिक्कीममध्ये आहे, ते हिमालयाच्या कुशीत वसलेलं एक छोटंसं गाव आहे. खरं सांगते, गाव आहे. आणि सिक्कीमला आपण जातोय ना, तर सिक्कीमला जाण्यासाठी तुम्हाला 8 ते 10 दिवस हवेतच. कारण ह्या लहानसा ही जी लहान लहान गावं आहेत ना, या गावांमध्ये गेल्यानंतर तिथली घरं, तिथल्या लोकांचं राहणीमान, आणि तिथून जसजसे तुम्ही वर जात राहता ना, तसं तुम्हाला लक्षात येत राहतं. मग इथे लाचेनमध्ये गेल्यानंतर, म्हणजे समुद्रसपाटीपासून बरंच उंच आहे, जवळपास गुरुडोंगमार तलाव आहे, चोप्ता व्हॅली आहे, आणि इथे गेल्यानंतर तुम्हाला तिथे चोप्ता म्हणजे बेस कॅम्प म्हणून तुम्हाला राहायला येतं. गंगटोकपासून असलेलं अंतर हे कमालीचं आहे. पण लाचेनला जाण्यासाठी ना तुम्हाला परवानगी घ्यायला लागते, कारण हे चीनच्या सीमेजवळ आहे. मग जर तुम्ही जाताय तर तुम्हाला इनर लाईन परमिट लागेल, ILP, आणि हे परमिट गंगटोक इथले जी ट्रॅव्हल एजन्सी आहे तिथे तुम्हाला मिळतं. कारण गंगटोकपासून लाचेनपर्यंत

पर्यंतचा जो रस्ता आहे ना, हा तसा तितकासा चांगला नाही आहे. म्हणजे तुमची जर तुमचं जर वाहन उत्तम असेल तर ते उत्तम वाहन तुम्हाला तिथपर्यंत घेऊन जाऊ शकतं, पण लाचेनमध्ये तुम्हाला रस्त्यानंच जायला लागतं. चांगली एस यू व्ही असेल तर ती तुम्हाला तिथपर्यंत घेऊन जाईल, आणि तिथे मग त्यांची ती पारंपरिक संस्कृती आहे, तुम्हाला ट्रेकिंगला जाण्यासाठी रस्ते आहेत, आणि तिथे गेल्यानंतर तिथे लावलेले जे विशिष्ट प्रकारचे झेंडे म्हणूया आपण त्यांना, ते त्या रंगामध्ये ते फडकत असतात. त्याच्या मागे असलेली कारणंसुद्धा वेगवेगळी आहेत, कारण हवेच्या याने ते अशा तऱ्हेनं हे करत असतात ना, फडकत असतात, की मग तिथे त्यांच्या पूर्वजांच्या आठवणी असतील किंवा आणखी काय काय असेल. हे लाचेन जे ठिकाण आहे हे गंगटोकपासून जवळपास 129 किलोमीटर अंतरावर आहे आणि समुद्रसपाटीपासून 2750 किलोमीटर उंचीवर आहे, आणि हे ठिकाण अतिशय अतिशय सुंदर आहे, कारण मनमोहक अशा सगळ्या गोष्टी आहेत तिथे, सुंदर तलाव आहेत, फार फार फार सुंदर आहेत. बरं, तिथे लाचेन मॉनेस्ट्री आहे आणि सुंदर अशी व्हॅली आहे, ती पाहिल्यानंतर तर अक्षरशः वेड लागतं. लाचेन मॉनेस्ट्री जी आहे ती सुद्धा तितकीच वेगळी आणि सुंदर आहे. याचं कारण त्याची वास्तुरचना जी केलेली आहे ना, ती कमालीची सुंदर आणि वेगळी आहे. आता हे 1858 त्याची निर्मिती किंवा 8 भिक्षू जे होते त्यांनी एकत्र येऊन तो मठ किंवा ती जी संपूर्ण वास्तू आहे ती तयार केली किंवा तिची निर्मिती केली. तिथे गुरु पद्मसंभव यांची एक मोठी अशी मूर्ती आहे, म्हणजे तुम्ही जर तिथे गेलात तर तुम्हाला तो मठ पाहायचाच आहे. कारण मग आणखी एक सुंदर सँक्च्युरी आहे, किंवा या ऋतूमध्ये तिथे जी सुंदर फुलं असतात ना, ती सुंदर फुलं जवळपास 40 जास्त झाडं आहेत तिथे, आणि त्या सगळ्या वातावरणामध्ये तर ते सौंदर्य उठून दिसतं. चोपता व्हॅलीमध्ये गेल्यानंतर तर कमालीची गोष्ट, म्हणजे समुद्रसपाटीपासून जवळपास 4000 उंचीवर असलेलं हे ठिकाण या उन्हाळ्यामध्ये जर जायचं असेल ना तर आहा, फुलं आहेत. पुन्हा मग थांगू व्हॅली आहे, ही सुद्धा तितकीच सुंदर, तितकंच अद्भुत असं हे ठिकाण आहे. समुद्रसपाटीपासून 3900 उंचीवर असलेलं गुरुडोंगमार लेक जे आहे ते गेले काही दिवस बंद होतं, पण ते आता सुरू होण्याच्या मार्गावर आहे, त्यामुळे आपण तिथे गेल्यानंतर स्वर्गापेक्षा सुंदर असं काय असू शकतं, किंवा त्याचं वर्णन जे केलं जातं ना ते सगळं इथे आहे. पण जसं मी तुम्हाला सांगितलंय की इथे येण्यासाठी आपल्याला आपल्या सेनेची परवानगी लागते, आणि पण सिक्कीमला जात आहे तर ही ठिकाणं पाहणं म्हणजे मस्ट आहे. ही ठिकाणं पाहिल्याशिवाय तर येऊच शकत नाही आम्ही. मग ते सोलहमो लेक किंवा ते तलाव असू देत, किंवा मग त्याच्या बरोबरीने असलेली आणखी ठिकाणं असू देत, लोनक जी दरी आहे किंवा व्हॅली आहे तिथे गेल्यानंतर ती सुद्धा तुम्हाला एक्सप्लोअर करता येईल. ही सगळी ठिकाणं आहेत, जसं मी म्हटलं तसं की तुम्हाला रेल्वेने जाता येतं, विमानानं जाता येतं, आणि रस्त्यांचा मार्ग तर आहेच. त्याच्यामुळे इथे सुरुवातीला कशी राजेशाही पद्धती होती, त्याच्यानंतर मग तिथून मग कशा तऱ्हेनं तुम्हाला आणखी मग त्यांचं बदलत गेलं सगळं, त्यांच्या परंपरा सगळ्या गोष्टी ज्या कशा बदलत गेल्या हे सगळं आहे. आपण जेव्हा सिक्कीमचा उल्लेख करतो ना तेव्हा आपल्यासमोर फक्त टाईप केल्यानंतर कितीतरी वेगवेगळे फोटो येतात. म्हणजे आणि मग असे ठिकाणं आहेत की विमानतळ कुठे आहे तिथे उतरून मग ठराविक अंतरावर जाण्यासाठी सिलिगुडीपासून मग गंगटोकपर्यंत साधारण 120 अंतर आहे, साधारण 3 ते 4 तुम्हाला खूप आरामात तुम्हाला पोहोचवतात तिथपर्यंत. पण इथे आल्यानंतर काय काय ठिकाणं जर तुम्ही पाहाल ना तर तुम्हाला असं वाटेल की अरे इथे रस्तेच नाही आहेत मग कसं काय. पण या सगळ्या प्रवासातलं जे आपण दृश्य पाहत जातो ना ती सुद्धा तितकीच सुंदर आणि वेगळी आहेत. म्हणजे या सगळ्या प्रवासात तुम्हाला काही

लागतील, तिथे काही ब्रिजेस आहेत जसं की कॉरोनेशन ब्रिज आहे, त्या ब्रिज खालून वाहणारी तिस्ता नदी जी आहे त्या नदीचं सुंदर दृश्य आणि आजूबाजूला हिरवळ असलेली ती सुद्धा तुम्हाला छान आहेत. काय काय ठिकाणी कोणशिलात आणि कसं आहे ना, जेव्हा आपण आतमध्ये प्रवेश करतो, राज्यात प्रवेश करतो, तेव्हा तिथे असलेले चेकपोस्ट आहेत, तिथे जे मोठे असे प्रवेशद्वार आहेत ना, ते सुद्धा तितकेच सुंदर आहेत रसिक हो. खरं सांगते म्हणजे त्याचा फोटो काढून घ्यावा इतकं. मी तुम्हाला आत्ता म्हटलं होतं की आपण मोबाईल बाजूला ठेवायला पाहिजे, पण नाही, हे जे प्रवेशद्वार आहे, प्रवेशद्वार आहे ना, ते किती सुंदर असावं, छान अशा लाल रंगात रजले त्याचे खांब म्हणूया आपण, पोल्स म्हणूया, आणि वर वेलकम टू सिक्कीम असं स्वागत करणारा त्याचा बोर्ड आहे, आणि ते हिरवा रंग निळा रंग छान अशी फुलं आहेत त्याच्यामध्ये, पण काय आहे सुंदर हो. पण तिस्ता नदीच्या काठी असलेलं मग ते रंगपो गाव असू दे, त्या गावातलं सगळं वातावरण, तिथली ती घरं, हे सगळं मी सांगते ना तुम्हाला, हे जेव्हा बोलत असतो ना आपण तेव्हा ते सगळ्या गोष्टी अशा नजरेसमोरून जात असतात आणि त्या दिसत असतात, त्यामुळे एकात एक गुंफत त्या सगळ्या गोष्टी मलासुद्धा आपल्याला अशा दाखवायच्या असतात रसिक हो. तर आपण एक छानसं गाणं ऐकणारच आहोत, पण त्याच्या आधी आपण ऐकूया, एक छोटीशी व्यावसायिक विश्रांती घेऊया आणि त्यानंतर हे गाणं.

सक्सेस म्हणजे आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात हाऊस लिस्टिंग आणि हाऊसिंग सेन्सस म्हणजे आपल्या आवाजाची गणना होय. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.

असं छान धावणारं जळ, नद्या इथे पाहायला मिळतात. आता आणखी एक ठिकाण म्हणजे लेगशिप वेस्ट. अतिशय सुंदर असं हे ठिकाण आहे. निसर्गात रंगीत मस्त नदी आहे, नदीवर वसलेलं सिक्कीममधलं छोटंसं गाव. आणि ज्यांना असा एकांत हवा आहे, असं वेगळं असं शांत ठिकाण हवं आहे. अजूनही काही ठिकाणं अशी आहेत ना की जिथे सगळेच पर्यटक जात नाहीत. म्हणजे आपण काही सहली पहा प्लॅन करून घेतो, किंवा ज्या पर्यटन संस्था आहेत त्या आपल्याला प्लॅन करून देतात, त्यांच्याकडे अशी ठराविक ठिकाणं असतात, त्याच्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला नेलं जातं. पण ही काही ऑफबीट ठिकाणं असतात ना की तिथे गेल्यानंतर एक वेगळा आनंद असतो. म्हणजे ज्यांना निसर्ग सौंदर्य आहे, हवं आहे, ज्यांना एकांत हवं आहे, फार गर्दी नको आहे, त्यांच्यासाठी खूप छान आहे. आणि उन्हाळ्यासाठी तर हे उत्तम ठिकाण आहे लेगशिप, कारण इथे तुम्हाला रिव्हर राफ्टिंगसुद्धा करता येतं आणि या अगदी जूनपर्यंत जाता येतं तुम्हाला. उत्तम असं ठिकाण आहे. जसं मी म्हटलं तसं की आणखी काही काही गावंसुद्धा आहेत. बरं, काही ठिकाणी तुम्हाला हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांट आणि तिस्ता नदीचा प्रवाह असा अडवलेला आहे, आणि तिथे म्हणजे चुंगथांग हे ठिकाण आहे, चुंगथांग हे गावसुद्धा आहे. त्या गावातली ती नदी आपल्याला पाहायला मिळते, तिस्ता नदी. बाजूला दोन बाजूला असे डोंगर आहेत, तो तिन्ही बाजूंना असे डोंगराचं वातावरण आहे, आणि ती वाहणारी नदी आणि वरचा तो प्लांट. आणि त्या नदीकाठी जे वसलेलं गाव आहे, चुंगथांग गाव आहे, ते तर वा वा वा वा. खरं सांगू का की सिक्कीमसारखा जो जे ठिकाण आहे, किंवा सिक्कीमचा बराचसा परिसर आहे, हा याचा बराचसा भाग आहे, हा जो चीनच्या सीमेशी किंवा चीन तिबेट यांच्याशी किंवा या सीमांना असा जोडलेला आहे. त्यामुळे तुम्हाला अनेक ठिकाणी ना लष्कराच्या छावण्यासुद्धा दिसतील, अनेक ठिकाणी सैनिक दिसतील. पण हे जे सैनिक आहेत ना, हे तुम्हाला मदतच करतात. हो, इथे खरंच तुम्ही गेल्यानंतर ना इथल्या लोकांनासुद्धा त्या सैनिकांचा खूप आधार असतो. बरं, काही झालं तरी सैन्याचे डॉक्टर जे आहेत ना, ते सुद्धा तुमच्या मदतीला धावतात. त्यामुळे रस्त्याने जाताना सुद्धा किंवा त्या ठिकाणी प्रवास करत असताना सुद्धा तुम्हाला बऱ्याच सुंदर म्हणजे अनेक सौंदर्य स्थळं या ठिकाणी पाहायला मिळतात. म्हणजे लाचेनसारख्या ठिकाणी गेल्यानंतर सुद्धा तुम्हाला बर्फाच्छादित ठिकाणं पाहायला मिळतात. आणि मग कांचनजंगाची शिखरं पाहायची असतील किंवा सूर्यास्त पाहायचा असेल, सूर्योदय पाहायचा असेल,

शकतं, पोट खराब होऊ शकतं. तर या गोष्टी आहेत ज्याला आपण म्हणतो हाय अल्टिट्यूड सिकनेस असं म्हणतो. त्याच्यामुळे तिथे जाण्याआधी या सगळ्या गोष्टींची आपल्याला कल्पना असते, ती कल्पना करून आपल्या डॉक्टरांना आधी भेटून आपण तशा प्रकारची औषधं किंवा तशा प्रकारे काय काळजी घ्यावी हे लक्षात ठेवून जाणं गरजेचं आहे. मग सोबत चॉकलेट असेल, कापूर असेल, दीर्घश्वसन कसं करायचं किंवा हवा विरळ होत गेल्यानंतर आणखी काय काय आपण त्याच्यात काळजी घेऊ शकतो हे सगळं पाहूया. या सगळ्याचा अभ्यास करून जाणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे वातावरण सुंदर आहे. चोपता व्हॅली जी जी ठिकाणं मी सांगितली आहेत ना ती ते कमालीची आहेत. आणि मध्ये येणारे चेक पोस्ट जे आहेत ते खरं सांगते तुमच्या मदतीसाठी आहेत. होय, तुमच्या मदतीसाठीच आहेत.

प्रोसेस म्हणजे आपल्या आवाजाची गणना होय. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात हाऊस लिस्टिंग आणि हाऊसिंग सेन्सस म्हणजे आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.

0: आकाशवाणी ऍट 90 निमित्ताने आकाशवाणी मुंबई आयोजित करत आहे सूर गौरव संध्या।
1: विदुषी डॉक्टर एन राजम यांच्या व्हायोलिन वादनाची आणि मुलाखतीची खास मैफल, तबला साथ पंडित मुकुंदराज देव, व्हायोलिन संगत अभिषेक सिन्हा।
0: गुरुवार दिनांक 7 मे रोजी रात्री 8 वाजता।
1: स्थळ आहे स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृह, दादर पश्चिम, प्रवेश विनामूल्य।
0: सर्व रसिकांना हार्दिक निमंत्रण, सूर गौरव संध्या।
1: श्रोते हो, भीती मग ती कशाचीही असो, विशिष्ट वयात ती एकदा का मनात बसली की पुढे बराच काळ ती त्या व्यक्तीचा जणू पाठलाग करत राहते। असं काही जणांच्या बाबतीत घडतं नाही का? पण भीतीच्या या सावटातून बाहेरही पडता येतं ते योग्य समुपदेशनाच्या मदतीनं। याविषयी जाणून घेऊया डॉक्टर शैलेश उमाटे यांच्याकडून। अवश्य आहे का छोट्यांचं मोठं विश्व या मालिकेत मंगळवार दिनांक 5 मे रोजी सकाळी 7:30 वाजता आकाशवाणी मुंबई केंद्राच्या FM रेनबो वाहिनीवर 107.1 MHz छोट्यांचं मोठं विश्व।
2: आणि आता आपल्या कार्यक्रमाची वेळ संपत येते रसिक हो। आजच्या आपल्या या कार्यक्रमात खूप छान असा प्रतिसाद लाभलेला आहे श्रोत्यांचा, तेव्हा आपणा सर्वांचे अगदी मनापासून आभार रसिक हो। आणि यानंतर या छानशा गीतासोबतच आपल्या या कार्यक्रमाची सुद्धा सांगता होतीये। आज आमच्या FM रेनबो वाहिनीवर दुपारी 2:30 ते 5 म्हणजेच चला दोस्त हो बोलू काही सप्तरंगी साथ आणि सांजेच्या पारी हे कार्यक्रम घेऊन आज आपल्यासोबत

0: कौस्तुभ पटाईत राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या, 5 विधानसभा निवडणुकांची मतमोजणी सुरू। सुरुवातीच्या कलानुसार पश्चिम बंगाल आणि आसामात भाजपा आघाडीवर, तमिळनाडूमध्ये नवोदित टीव्हीकेची बाजी, केरळमध्ये काँग्रेसप्रणीत UDFची बहुमताकडे वाटचाल, तर पुदुच्चेरीत स्थानिक AINRCला सर्वाधिक जागा। महाराष्ट्रात बारामतीच्या पोटनिवडणुकीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार तर राहुरीत भाजपचे अक्षय कर्डिले आघाडीवर, आणि पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर सीमाशुल्क विभागानं केलेल्या कारवाईत मोठ्या प्रमाणावर अंमली पदार्थ जप्त। केरळ, आसाम, तमिळनाडू, पश्चिम बंगाल या राज्यांमधल्या आणि पुदुच्चेरी या केंद्रशासित प्रदेशातल्या विधानसभा निवडणुकांची मतमोजणी सुरू आहे। आत्तापर्यंत आलेल्या कलानुसार पश्चिम बंगालमध्ये 3 वेळा सत्ता मिळवलेला तृणमूल काँग्रेस पक्ष पिछाडीवर असून भाजपनं बहुतांश जागांवर आघाडी घेतली आहे। एकूण 294 मतदारसंघांपैकी भारतीय जनता पक्षाला 188 जागांवर तर तृणमूल काँग्रेसला 92 जागांवर आघाडी मिळाली आहे। तमिळनाडूमध्ये एकूण 234 मतदारसंघांपैकी तमिळगा वेत्री कळघम हा अभिनेता जोसेफ विजय यांचा पक्ष 110 जागांवर तर अण्णा द्रमुक 57 आणि द्रमुक 48 जागांवर आघाडीवर आहे। केरळात 140 मतदारसंघांपैकी काँग्रेस प्रणित UDF 61 जागांवर तर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष प्रणित LDFनं एके ठिकाणी विजय मिळवला असून 26 जागांवर आघाडी घेतली आहे। आसाममध्ये 126 मतदारसंघांपैकी भारतीय जनता पक्षाला 79 जागांवर, काँग्रेस 24 जागांवर आघाडी मिळाली आहे। पुदुच्चेरीत एकूण 30 मतदारसंघांपैकी ऑल इंडिया NR काँग्रेस पक्षाला 4 जागांवर विजय मिळाला असून एका जागेवर आघाडी मिळाली आहे, तर भाजपला एका जागेवर विजय मिळाला असून एका जागेवर आघाडी मिळाली आहे। काँग्रेस, अण्णा द्रमुक आणि द्रमुकला प्रत्येकी एका जागेवर विजय मिळाला आहे। आजच्या निकालांमध्ये भारतीय जनता पार्टीला मोठ्या प्रमाणात यश मिळताना दिसत आहे। आतापर्यंत आलेल्या कलानुसार भाजपनं पश्चिम बंगाल आणि आसाममध्ये बहुमताचा आकडा पार केला आहे। पश्चिम बंगालमध्ये 2021 विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत भाजपच्या मताधिक्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून 44% मतं मिळवत भाजप 174 जागांपेक्षा जास्त जागांवर आघाडीवर आहे। या निवडणुकीत भाजपची मतांची टक्केवारी आणि जागा दोन्हीत लक्षणीय वाढ झाली आहे। दुसरीकडे सत्ताधारी तृणमूल काँग्रेसला मात्र मोठा फटका बसल्याचं दिसत आहे। हे कल कायम राहिले तर तृणमूल काँग्रेसच्या 15 वर्षांची सत्ता संपुष्टात येऊन बंगालमध्ये भाजपच्या सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा होईल। आसाममध्ये सत्ताधारी भाजपला मतदारांनी पुन्हा एकदा पसंती दिल्याचं सुरुवातीचे कल सांगत आहेत। 79 जागांवर आघाडी मिळवत भाजपा पहिल्या क्रमांकाचा पक्ष बनण्याकडे मार्गक्रमण करत आहे। तमिळनाडू विधानसभा निवडणुकीत भाजपा अण्णाद्रमुकसह निवडणूक लढवत आहे। इथं जोसेफ विजय यांचा TVK पक्ष आघाडीवर असून सत्ताधारी द्रमुक तिसऱ्या स्थानावर फेकला गेला आहे। अण्णा द्रमुक आणि भाजप आघाडी दुसऱ्या स्थानावर आहे। केरळमध्ये भाजपनं आपली 11-12% मतं कायम राखल्याचं आत्तापर्यंतच्या कलांमध्ये दिसत आहे। या ठिकाणी भाजप 2 जागांवर आघाडीवर असून ही आघाडी कायम राखली तर केरळ विधानसभा निवडणुकीत भाजप पुन्हा एकदा प्रवेश मिळवण्यात यशस्वी होईल। पुदुच्चेरीमध्येही भारतीय जनता पार्टीचे मित्रपक्ष NR काँग्रेससह 11 जागांवर आघाडीवर आहे। भाजप पश्चिम बंगालमध्ये ऐतिहासिक विजयाकडे वाटचाल करत आहे, अशी प्रतिक्रिया भाजप प्रवक्ते शहजाद पूनावाला यांनी दिली आहे। ते आकाशवाणीशी बोलत होते।
1: पश्चिम बंगाल में भारतीय जनता पार्टी की एक ऐतिहासिक जीत की ओर हम लोग बढ़ चुके हैं और वहाँ पे हम लोग 180 भी पहुँच सकते हैं। ये पहली बार होगा पश्चिम बंगाल में भारतीय जनता पार्टी की सरकार बन रही है और इसके साथ ही अंग बंग कलिंग मतलब कि हमारी सरकार बिहार में, हमारी सरकार बंगाल में और हमारी सरकार उड़ीसा में और पूर्वोत्तर के लिए बहुत बड़ी उपलब्धि होगी। असम में भी अगर आप देखो तो हमारी तीसरी बार सरकार बन रही है।
0: हे सुरुवातीचे कल असून संपूर्ण चित्र लवकरच स्पष्ट होईल असं काँग्रेस प्रवक्ता पवन खेरा यांनी सांगितलं। त्यानंतरच काही मत मांडता येईल असं ते म्हणाले।
2: 2-2.5 घंटे बाद जब स्थिति और क्लियर हो जाएगी, स्पष्ट हो जाएगी, तब बात करने में ज्यादा आनंद आएगा। हर राज्य के लिए मैं कह रहा हूँ कि अभी 2 राउंड हुए या 3 राउंड हुए होंगे, 20 राउंड बाकी हैं हर असेंबली में, तो इतनी जल्दी कोई टिप्पणी करना उचित नहीं होगा।
0: या निवडणुकीत अनेक दिग्गज नेत्यांचं भवितव्य आजच्या निकालानं ठरणार आहे। पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी भवानीपूर

मतदारसंघातून त्यांचे प्रतिस्पर्धी भाजप नेते सुवेंदू अधिकारी यांच्यापेक्षा 19,392 मतांनी आघाडीवर आहेत. अधिकारी नंदीग्राम मतदारसंघातूनही निवडणूक लढवत असून तिथून ते आघाडीवर आहेत. काँग्रेस नेते अधीररंजन चौधरी हे बहरामपूर मतदारसंघातून सध्या 4,000 मतांनी पिछाडीवर आहेत, तर खरगपूर सदर इथून भाजपाचे ज्येष्ठ नेते दिलीप घोष 9,000 मतांनी आघाडीवर आहेत. आरजी कार प्रकरणातल्या पीडितेची आई आणि भाजपा उमेदवार रत्ना देवनाथ या पाणीहाती मतदारसंघातून 5,000 मतांनी पुढे आहेत. तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन हे कोल्हापूर मतदारसंघातून 8,000 मतांनी पिछाडीवर असून इथून टी व्ही केचे व्ही एस बाबू हे आघाडीवर आहेत. उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन हे परूर मतदारसंघातून आघाडीवर आहेत, तर टी व्ही केचे अध्यक्ष जोसेफ विजय यांनी तिरुचिरपल्ली आणि पेरंबूर या दोन्ही मतदारसंघातून आघाडी घेतली आहे, तर अण्णाद्रमुकचे नेते माजी मुख्यमंत्री पलानीस्वामी हेही आघाडीवर आहेत. केरळमध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षप्रणीत डावी आघाडी पिछाडीवर असली तरी मुख्यमंत्री पिनराई विजयन हे त्यांच्या धर्मदाम मतदारसंघातून 9व्या फेरी अखेर आघाडीवर आहेत, तर आरोग्यमंत्री वीणा जॉर्ज या पिछाडीवर आहेत. माजी आरोग्यमंत्री के शैलजा याही पेरून मतदारसंघातून 5,000 मतांनी पिछाडीवर आहेत, तर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष व्ही डी सतीशन हे परावूर मतदारसंघातून 9,000 मतांनी आघाडीवर आहेत. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, नागालँड आणि त्रिपुरा विधानसभेच्या 7 जागांसाठी पोटनिवडणुकीची मतमोजणीही आज होत आहे. महाराष्ट्रात बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सुनेत्रा अजित पवार आघाडीवर असून राहुरीत भाजपचे अक्षय कर्डिले आघाडीवर आहेत. बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवार यांचा विजय जवळपास निश्चित झाला आहे, मात्र निकाल जाहीर झाल्यानंतर कोणत्याही प्रकारच्या विजयी मिरवणुका काढू नयेत असं आवाहन सुनेत्रा पवार यांनी आपल्या कार्यकर्ते आणि समर्थकांना केलं आहे. कर्नाटकात बागलकोट आणि दावणगिरी दक्षिण या दोन्ही ठिकाणी काँग्रेसचे उमेदवार आघाडीवर आहेत. गुजरातमध्ये उमरेठ, नागालँडमध्ये कोरिडांग आणि त्रिपुरात धर्मनगर या तिन्ही जागी भाजपचे उमेदवार आघाडीवर आहेत. भारताच्या उत्पादन क्षेत्रात नवीन व्यवसायाची आवक आणि उत्पादन वाढीत सुधारणा झाली असून या वाढीचा वेग मंदावला असल्याचं HSBC इंडिया मॅन्युफॅक्चरिंग परचेसिंग मॅनेजर्स इंडेक्स च्या अहवालात म्हटलं आहे. भारताचा उत्पादन क्षेत्रातला निर्देशांक मार्चमध्ये 53.9% होता, तो वाढून एप्रिलमध्ये 54.7% वाढला आहे. मात्र ही सुधारणा अत्यंत संथगतीनं सुरू आहे. वाढीचा हा वेग गेल्या 4 वर्षातला दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मंद वेग आहे असं या अहवालात म्हटलं आहे. मागण्यांचा ओघ, रोजगार, पुरवठादारांच्या वितरणाचा कालावधी आणि खरेदी केलेल्या साठ्यांचं प्रमाण या घटकांच्या आधारे हा निर्देशांक तयार केला जातो. पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर सीमाशुल्क विभागानं केलेल्या कारवाईत मोठ्या प्रमाणावर अंमली पदार्थ जप्त करण्यात आले असून या प्रकरणी 2 जणांना अटक करण्यात आली आहे. बँकॉकहून पुण्यात आलेल्या एका प्रवाशाच्या सामानातून 3 किलो 348 ग्रॅम हायड्रोपोनिक गांजा जप्त करण्यात आला. त्याची अंदाजे किंमत 1,17,00,000 रुपये इतकी आहे. माद्रिद खुल्या टेनिस स्पर्धेत अव्वल मानांकित यानिक सिन्नरनं काल अलेक्झांडर झ्वेरेवचा पराभव करून पुरुष एकेरीचं विजेतेपद पटकावलं. मास्टर्स 1000 स्पर्धा सलग 5व्यांदा जिंकणारा तो पहिलाच खेळाडू ठरला आहे. IPL क्रिकेट स्पर्धेत आज मुंबईत वानखेडे मैदानावर मुंबई इंडियन्सचा सामना लखनौ सुपर जायंट्स बरोबर होणार आहे. सामना संध्याकाळी 7:30 सुरू होईल. दिल्ली, हरियाणा, हिमाचल प्रदेश, पंजाब, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये आज वादळी पावसासह गारपिटीची शक्यता हवामानशास्त्र विभागानं व्यक्त केली आहे. जम्मू काश्मीर, लडाख, झारखंड, मध्य प्रदेश आणि ओदिशात उद्यापर्यंत अशीच स्थिती राहील. ठळक बातम्या पुन्हा एकदा. 5 विधानसभा निवडणुकांची मतमोजणी सुरू. सुरुवातीच्या कलानुसार पश्चिम बंगाल आणि आसामात भाजप आघाडीवर. तमिळनाडूमध्ये नवोदित टी व्ही केची बाजी. केरळमध्ये काँग्रेसप्रणीत UDFची बहुमताकडे वाटचाल. तर पुदुच्चेरीत स्थानिक AINRCला सर्वाधिक जागा. महाराष्ट्रात बारामतीच्या पोटनिवडणुकीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार तर राहुरीत भाजपचे अक्षय कर्डिले आघाडीवर. आणि पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर सीमाशुल्क विभागानं केलेल्या कारवाईत मोठ्या प्रमाणावर अंमली पदार्थ जप्त. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या
प्रादेशिक बातमीपत्रात।

हर्षवर्धन कौलगी यांनी बासरीवर वाजवलेला राग वृंदावनी सारंग श्रोते हो आत्ता आपण ऐकलात. त्यांना तबल्याची साथ संतोष मिश्रा यांनी केली होती. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. ठीक 3 वाजता प्रादेशिक बातम्या, दरम्यान वाद्यसंगीत.

0: आकाशवाणी ऍट 90 निमित्ताने आकाशवाणी मुंबई आयोजित करत आहे सूर गौरव संध्या।
1: विदुषी डॉक्टर एन राजम यांच्या व्हायोलिन वादनाची आणि मुलाखतीची खास मैफल, तबला साथ पंडित मुकुंदराज देव, व्हायोलिन संगत अभिषेक सिन्हा।
0: गुरुवार दिनांक 7 मे रोजी रात्री 8 वाजता।
1: स्थळ आहे स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृह, दादर पश्चिम, प्रवेश विनामूल्य।
0: सर्व रसिकांना हार्दिक निमंत्रण। सूर गौरव।

हाउसिंग सेन्सस म्हणजे आपल्या आवाजाची गणना होय. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात हाऊस लिस्टिंग आणि हाऊसिंग सेन्सस म्हणजे आपल्या आवाजाची गणना होय. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.

हाउसिंग सेन्सस म्हणजे आपल्या आवाजाची गणना होय. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.

आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात हाऊस लिस्टिंग आणि हाऊसिंग सेन्सस म्हणजे आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.

सेन्सर्स म्हणजे आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.